कहिले बसे टोलाएर कहिले दंगा पारे छैन हेरी हेरी कना कहिले कपाल कोर्छे कहिले बसे टोलाएर कहिले दंगा पारे कहिले हेर्छे झ्याल बाटा कहिले भित्र पछे आखी मौरा परे।